अच्छा हिकड़ी बीबी ॻाल्हाए त इंसाननि ते हिकिड़ो अंधो यकीन बि न करणु घुर्जे छो त दोस्त जहिड़ो चवंदा आहिनि को दुश्मन ई न आहे हूंदो दुश्मन हिकिड़ो हूंदो आहे ज़ाहिरी ख़बर हूंदी आहे बाबा ही अॻिलो असांजो दुश्मन आहे पर जॾहिं दोस्ती जे सर्कल में असांजो कोई दुश्मन अची वेंदो आहे न यानी दोस्त में हिकिड़ो असांजो दुश्मन हूंदो आहे ऐं जेको पीठ जे पोयां वार कंदो आहे उन्हनि खां अला असां बचाए इहा बि हमेशह दुआ कंदा कयो पंहिंजे लाइ हिकिड़े साम्हूं वारे दुश्मन जी त बिल्कुलु ख़बर हूंदी आहे त बाबा ही दुश्मन आहे ऐं हिन जे वार खां असां ख़बर हूंदी आहे त कीअं बचणो आहे पर जेको दोस्ती जे सर्कल में रही करे असां सां दुश्मनी कंदो आहे न बसि उन खां अला साईं बचाए उन खां अमान में रखे उहे ॾाढा जेके न ख़तरनाक हूंदा आहिनि।